0: प्रधानमंत्री मुंबई नगरस्थेन कृष्ण शेषाद्री इत्यमुना सह संभाषणम् अकरोत् येन www.bharatrajya.com इति एकं विशिष्टं वेबफलकं निर्मितम् अनेन वेबफलकेन कस्यापि वर्षस्य चयनेन जनाः सहजतया ज्ञातुं शक्नुवन्ति यत् तस्मिन् काले भारतस्य कस्मिन् भागे कस्य शासकस्य शासनमासीत् श्रीमोदी अवदत् यत् अस्मिन् वर्षे वन्दे मातरम् इति गीतस्य सार्धशततमी जयन्ती वर्तते अतः इदं वर्षम् इतोप्यधिकं विशिष्टं महत्त्वमावहति
1: तिरंगे का ये उत्सव केवल भारत तक ही सीमित नहीं रहा इस साल सूर्यपथ तिरंगा के जरिए हमारा तिरंगा दुनिया भर की एक अनोखी यात्रा पर निकला फिजी के सुवा में सूरज की पहली किरण के साथ तिरंगा फहराया गया इसके बाद एशिया अफ्रीका यूरोप और फिर अमेरिका के सैन फ्रांसिस्को तक इंडियन मिशंस और पोस्ट पर तिरंगा लहराता गया आप कल्पना कर सकते हैं ये दृश्य कितने अद्भुत रहे होंगे
0: मध्य नेपाले आकस्मिक जल प्रलयेन मृतानां संख्या समेध्य अष्टष्ट्युत्तर सप्तशतं संवृत्ता अद्यापि मृतवपुंसि संप्राप्यन्ते अस्यां घटनायां सार्ध द्विसहस्र जनाः विलुप्ताः सन्ति संकटस्य पंचमे दिने साहाय्योद्धार कर्मचारिणः द्रुतगत्या विलुप्तानां अन्वेषणाय कार्यं कुर्वन्ति महिलानां एशिया चषक विंशति प्रतिविंशतिः क्रिकेट चषक श्रृंखलायाम् अद्य भारतीय महिलादलं थाईलैंड दलेन सह क्रीडिष्यति इयं स्पर्धा दुबई नगरे भविष्यति भारतीय समयानुसारेण रात्रौ सार्धाष्टवादने स्पर्धा आरप्स्यते दलनायिकायाः हरमनप्रीत कौर इत्यस्याः नेतृत्वे भारतं प्रतियोगितायां स्वस्य अभियानस्य आरम्भं करिष्यति इति वार्ताः
2: അല്പസമയത്തിനകം പ്രാദേശിക വാർത്തകൾ കേൾക്കാം
3: മൂന്ന് കോളേജിലെയും
4: ഡോണ്ട് വറി
3: ഫീസ് നോക്ക്
5: എന്തുണ്ടോ വിശേഷം
3: എന്തുപറ്റി
4: ഫീസിന്റെ ടെൻഷൻ
5: രാഹുലിന് ബാങ്ക് അക്കൗണ്ട് ഉണ്ടല്ലോ അപ്പോ വഴി തെളിഞ്ഞു
6: ബാങ്കിൽ നിന്ന് ആവശ്യമുള്ള സ്റ്റുഡന്റ് എഡ്യൂക്കേഷൻ ലോൺ ഈസിയായി കിട്ടും അതിൽ 400,000 രൂപ വരെ നോ കൊളാറ്ററൽ അപ്പൊ അതവിടെ സ്വീറ്റ്സ്
7: RBI പറയുന്നു
8: ശരിയായി തുടങ്ങൂ ഫൈനാൻഷ്യലി സ്മാർട്ട് ആകൂ
9: വളരാൻ തയ്യാറാണോ ഉയരാൻ തയ്യാറാണോ നിങ്ങളുടെ ബിസിനസ് പുതിയ ഉയരങ്ങളിലെത്തിക്കൂ 85% വരെ LTVയോടെ മണപ്പുറം IGL ഗോൾഡ് ലോണിലൂടെ ഫണ്ടുകൾ നേടുന്നത് ഇപ്പോൾ വളരെ എളുപ്പമാണ്
10: നിങ്ങൾക്കായി മാത്രം 5 കോടി രൂപ വരെയുള്ള ലോണുകൾ നിങ്ങളുടെ ബിസിനസിനെ മുന്നോട്ട് നയിക്കാൻ സഹായിക്കുന്നു ആത്മവിശ്വാസത്തോടെ വളരൂ നിങ്ങളുടെ ലക്ഷ്യത്തിൽ എത്തിച്ചേരൂ നിങ്ങളുടെ ബിസിനസ് വളർത്താൻ മണപ്പുറം നിങ്ങളെ സഹായിക്കുന്നു
11: മണപ്പുറം ഫൈനാൻസ് ലിമിറ്റഡ് മേക്ക് ലൈഫ് ഈസി ടോൾ ഫ്രീ നമ്പർ 1800 420 2233